दुपारचे एक वाजले आहेत. रसिक श्रोत्यांना माझ्या विनम्र नमस्कार. मीडियम वेव 819 किलोहर्ट्झवरील हे आहे रेडिओ मॉरिशसचे प्रसारण केंद्र. रसिक श्रोत्यांनो, आज रविवार असून जुलै महिन्याची 12 तारीख. करार झाल्याप्रमाणे आज पुनश्च आमची प्रेमळ भेट होत आहे AM2 रेडिओ मॉरिशसवरून. तेव्हा आनंदी मनाने या संगीतमय वातावरणात मी तुम्हा सर्व प्रिय श्रोत्यांचे सहर्ष स्वागत करते. तर प्रस्तावनेत विलंब न लावता एका तासाच्या या संगीतमय कार्यक्रमाचा शुभारंभ आम्ही या पुढील मधुर गाण्याने करीत आहोत. माझ्या मना ऐक ना जरा, सुप्रसिद्ध गायिका बिला शिंदे यांच्या सुरील आवाजात ऐकूया हे मधुर गीत.

माझ्या मनारे एक नजरा सुप्रसिद्ध गायिका बिला शिंदे यांच्या सुरील आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आपल्यासाठी आम्ही निवडलेले आहे स्वप्नील बांदोडकर व केतकी माटे गावकर यांच्या मधुर आवाजातलं हे सुंदर प्रेमगीत मला वेड लागले प्रेमाचे. प्रस्तुत गीत घेतलेले आहे टाइमपास या चित्रपटात.

रसिक श्रोत्यानो टाइम पास या मधुर चित्रपट गाण्यानंतर सादर करीत आहोत अमित राज आदर्श शिंदे वैशाली सिद्धार्थ रिंकू यांच्या आवाजातलं मराठी पोरी हे अप्रतिम गीत. आशा आहे हे गीत तुम्हाला

पाहात आपला दैनिक स्वर तरंग कार्यक्रमात कार्यक्रम तुम्ही जिथेही असाल आपल्या दैनिक स्वर तरंग कार्यक्रमात मनपूर्वक मी तुम्हा सगळ्यांचे परत एकदा स्वागत करते. तर चला या मधुर गाण्यानंतर चला या क्षणी ऐकूया ऐश्वर गमाल गवे यांनी आपल्या गौर आवाजात व्यक्त केलेले हे पुढील गीत खुलाच झालो गं.

या गाण्याच्या आस्वाद तुम्ही अवश्य घेतला तर सिखो अशी मी अपेक्षा करते. तर स्वरतरंग कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे स्नेहा महादेक व केवल वालांश यांनी आपल्या गोड आवाजात व्यक्त केलेले लाजिरा हे पुढील गीत.

रसिक श्रोत्यानो संगीताला विशिष्ट ख्याती प्राप्त झाली असल्याचं कारण म्हणजे ताणतणावरहित जीवन. तेव्हा तुम्ही जिथेही असाल कुठेही असाल मधुर गीतांचा आस्वाद घेत राहा. तर चला फुलपाखरू या गीत संग्रहातून घेतलेले हे टायटल गाणं ऐकूया.

संगीत प्रेमी श्रोत्यानो, या गीतांद्वारे ज्या भावना व्यक्त करण्यात आलेल्या आहेत त्या भावनांवर इष्ट प्रभाव होत असतो, तेव्हा गाणे ऐका आणि दिवसभर प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आनंद

अगं मोनिका, तुझ्या आईचं घेतलं लुगडं तुझ्या. अरे माझे चार चार बारे, ते सोडून मी तुझ्यासाठी आलो आणि तू लागली दुसऱ्यांच्या मागे. जम आयलं तुझ्या, तुला मात चढलं का? चल माझ्या बरोबर.

0: बैठा हूँ मैं, मुझे सीना टीना मिना कोई भी चलेगी। साला ज्यादा बकवास मत कर, तेरी टाकी एकदम फुल हो गई है, समझा सीधे सीधे मेरे साथ घर चल, वो अन्ना देख रहा है अपने को बहुत पड़ेगी।
1: संगीतमय कार्यक्रम चालू आहे एम टू रेडिओ मॉरिशसवरून, ते महा संगीत प्रेमी श्रोत्यांनो, काटा असा रोचला या लोकप्रिय गाण्याचा आनंद घेऊ। जॉनी रावत, शिल्पा दाने, बिला सुलाखे यांच्या सुमधुर आवाजात।
2: अमिताभ बच्चनचं काटा आहे की काय? एवढं नाही कळत, यो काटा म्हणजे टाटा गेला म्हणजे समज टाटा।

0: असं वाटतं उगाच माणूस झालो. त्या मायला काट झालो असतो तर तिच्या गोऱ्या गोऱ्या टाचांमध्ये घुसलो असतो आणि कुणाला भी दिसलो नसतो. काय
1: आओ नळू भाऊ, तुम्ही तिच्या टाचांमध्ये घुसला असता, मी तर तिच्या काळजामध्ये घुसलो असतो.

0: तुझे मारा तुझे नू, अरे तू काटा झाला असता काय? अरे मी तर तिचे कपडे झालो असतो कस, आणि नेहमी तुझ्या गोऱ्या अंगाला चिकटून राहिलो असतो. या मायला रपडत नाही, मायला बोमला.
1: आहा बोमला, अरे हा अंग्रेज के जमाने के जेलर है. अर्धे इकडे जाओ, अर्धे तिकडे जाओ, बाकी के मेरे पीछे आओ.

ताणतणावापासून मुक्त करण्यासाठी संगीत एकच मार्ग असतो. दिवसभर जरी गाणी ऐकत राहिलात की तुमचे मन आनंदी राहिलच की. समजा रेडिओ नसता तर किती गैरसोयी झाली असती. तेव्हा आमच्याशी संपर्क साधा आणि आपली वेळ आनंदात घालवा. शेखर राजवाणी व बिला शिंदे या दोघांच्या आवाजात चला ऐकूया साजन हे अप्रतिम मधुर गीत.

पण दुसरा ऑप्शन माझी स्टोरी प्यारवाली क्यूटवाली लव स्टोरी या गाण्याचा आनंद तुम्ही अवश्य घेतलात अशी मी अपेक्षा करते. रसिक हो, MBC घड्याळात दुपारचे पावणे दोन वाजले आहेत. चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम या पुढील गाण्याने. हृदय वसंत फुलताना प्रेमाचे रंग यावे. श्रुती राणे व सह गायकांच्या सुस्वरात ऐकूया हृदय वसंत फुलताना.

मला म्हणतात ग बिअर बारची लवंगी फटाकरी. चला ऐकूया ऐकादा जीवा या गीत संग्रहातून घेतलेले हे गाणं शिल्पा दाने बेला सुलाखे यांच्या सुमधुर आवाजात.

ना म्हणतात ग बियर बारची लवंगी फटाकरी हे गीत आपण ऐकत होता शिल्पा दाने यांच्या सुरेल आवाजातलं. संगीतप्रेमी श्रोत्यानो, या गाण्यानंतर सादर करीत आहोत यावेळी धक्का चित्रपटातून घेतलेले हे गाणं, युअर प्लेस ऑन माइंड, अवधूत गुप्ते व सहगायकांच्या

श्रोत्यानु ढक्का चित्रपटातून घेतलेले हे गाणं आपण ऐकत होता. अवधूत गुप्ते व सहगायकांच्या आवाजात पाहता पाहता स्वरतरंग कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. तर खास तुमच्या मनोरंजनासाठी कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही वाजवित आहोत एका दाजीबा या गीतसंग्रहातून घेतलेले हे टायटल ट्रॅक. सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत व सहगायकांच्या आवाजात आणि ह्याच लोकप्रिय गाण्यासवे सादर करण्यात आलेला आजचा पहा स्वरतरंग कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. आशा आहे आम्ही निवडलेली गाणी तुम्हाला खचितच आवडली असतील. तेव्हा याच कार्यक्रमात उद्या आमची भेट होईलच. तोपर्यंत विशेष काळजी घ्या, आपले मन प्रसन्न ठेवा, सुरक्षित रहा. या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस,
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर। रजनी गंधा,
2: नमस्कार श्रोतनु, श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर। रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनु, फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे, लगेच कार्यक्रमाची सुरुवात करूया आनंदाने। आज आहे रविवार, आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया।

श्रोत्यांनो, आयुष्य म्हणजे फक्त मोठी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रवास नाही, तर छोट्या छोट्या क्षणांमध्ये आनंद शोधण्याची कला आहे. कारण श्रोत्यांनो, निसटून गेलेला वेळ परत येत नाही, पण आजचा क्षण आपण

आणि सनईच वाजू लागली. बघता बघता बोटात घातली भली मोठी रिंग, आईच्या पाटल्या, आजीची नथ, डिझायनर लेहंगा आणि खूप मिक्स्ड फीलिंग्स. मेकअप नीट झालाय ना, कोण दिसतोय भारी, नवरी होणार मी आता.

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

ही कशी चमकती बिजली सोन सळी सजली, ही किती सावळी धजली रुपयामध्ये भिजली।